करणारा, कमल धारण करणारा, श्वेत वस्त्र, श्वेत चंदन आणि श्वेत मालावती शोभता, हे मनोहारिणी विष्णुप्रिये, त्रिभुवनमा वैभव आपणारा, ही भगवती लक्ष्मी आम्हारा उपर प्रसन्न था, प्रसन्न था।

तो शकरानी स्तुती पण किती सुंदर बहु जाणी ती शी ओम शक्रादय सुरगणा हे श्लोक तू जाणीतोष नमतीक पद्य द्वारा वंदना करिये.

ही अग्नीने तृप्त करणारी शक्ती, स्वधा पितृने तृप्त करणारी शक्ती, आणि बधा नामोती प्रसिद्ध जगदंबा, आपने आम्ही प्रणाम करीयशी, विश्वनु कल्याण थाव, समस्त विश्वनु कल्याण।